0: पिछोते प्रमयं यकय हे क्यों नम्यता लावा ये हे ये हे ये हे ये हे ये को ने नम नवत क्या ओवे ये ओवा के कुन मो के क्वेश्चन ये मा करो हनप नए हे ना ये मा सन अपय हो अप्रता को अकोते तका को पवके पचिचिता अम चेवे पिछोते प्रमयं यकय हे क्यों नम्यता लावा ये हे ये हे ये हे ये हे ये
1: Oh,